मिलंदी तव्हांजी स्किन में ग्लो ईंदो, तव्हांजो फेस शाइन कंदो ऐं तव्हांखे उस खां जेको न प्रोटेक्शन बि मिली वेंदी। समझो त एॾा सारा फ़ाइदा सिर्फ़ हिकड़ी प्रोडक्ट जंहिंजो नालो आहे वाइट एज जी लवली क्रीम। सो वाइट एज जी लवली क्रीम तव्हां सभु लॻायो, मर्द मायूं सभु हणंदियूं, बाबा सभु हणो, बसि सभु पंहिंजे करीबी जनरल स्टोर तां वञो ऐं मालूमात वठो किथे मिले थो किथे नथो मिले, जीअं असां अवेलेबल कराए सघूं। सही आहे, अगरि अवेलेबल आहे त पोइ तव्हां वञी वठी अचो ऐं सफ़ा मुनासिब क़ीमत में आहे, तव्हां मतिलबु अफोर्ड करे सघो था, एतिरनि पैसनि में तव्हांखे मिली वेंदो। उन खां अलावा अकिनी खां परणा आहिनि तव्हांखे खोड़ सारा दाननि खे ختم کرن چاہیو تھا تو تواں لائے ڈاکٹر پمپل اینٹی ایکنی ٹیوب ہے۔ بالکل جی ڈاکٹر پمپل جو اینٹی ایکنی جو ٹیوب ہے نا ہی تواں جے دانن کے ختم کرے چلی دو۔ آیورویدک فارمولو ہے جناب، تواں جی اسکن میں دانا ہیں یا پھر تواں جے ایکنی جو قسم تاں کے سمجھ میں نتھو اچے تو ہر اسکن جی پرابلمز جی لائے ہے جناب ڈاکٹر پمپل ٹیوب ہی تواں ہر اسکن تے لگائے سکو تھا۔ ہر اسکن وارا استعمال کرن مانو ائی استعمال کرن کا پوی تواں جے چہرے جا ایکنی ختم تھی ویندا، ایکنی جا نشان ختم تھی ویندا۔ تواں جی اسکن تے اگر कोई बो निशान है जी तवे धक लगी वो है, तवे कट अची वो है, अड़े किस्म जहा निशान भी अगर तवे चेहरे से मौजूद आए तो उ भी खत्म थी वे। ही ट्यूब अव ये भी वाइट एज वारन जो ट्यूब है, ठीक है। लेकिन वाइट एज जो भी तवे नालो खणो तो भले खणो, पर डॉक्टर पिंपल नाले से ना ही जो ट्यूब आ फेमस अव। सो डॉक्टर पिंपल नाले से ट्यूब आ एंटी एक्नी जो ट्यूब आ सफा ही वीआईपी नंढड़ो नंढो ट्यूब आ अफोर्डेबल प्राइस में तवे मिली वो। तेजे करीबी जनरल स्टोर से वो उतना मालूम कर मिले तो वी अचो। सही है, जैसे भी एक्नी आ उन्होंने गिफ्ट कर पान लगायो, तुम्हारी मर्जी आ बाबा जी वे बो पर वो। सही सही है, तुम्हारे एरिया में अवेलेबल ना तो तुम डायल करना 0315799 0595। ही नंबर डायल कयो, पंहिंजे करीबी जनरल स्टोर से अवेलेबल करायो ऐं बाबा फ़ाइदो हासिल करियो। वाइट तो वाइट एज जा प्रोडक्ट लगायो ऐं सफ़ा वाइट वाइट थी वञो। उन सां गॾो गॾु गाना बि लिस्ट में मौजूद आहिनि। हा, मूं अॼु अव्हां खां सवाल पुछो आहे न, सवाल पुछो आहे त छा तव्हां पंहिंजे नंढपिण जा या फिर तव्हां पंहिंजा पुराणा फोटोज़ ॾिसी करे पाण ते तव्हांखे खिल ईंदी आहे, क्रिंज महसूस थींदो अथव त असां नंढपिण में या पुराणा फोटो असांजा केॾा ईअं क्रिंज आहिनि ॾिसी करे पाण ते खिल ईंदी आहे। हाणे छो त ज़मानो थोरो चेंज थी वियो आहे न, ऐं हाणे असां सभु थोड़ा हू थी विया आहियूं। एस्थेटिक फोटोज़ असांखे खपनि पंहिंजे गैलरी में। उन हिसाब सां ॾिठो वञे त जेके असांजा पुराणा फोटोज़ आहिनि उहे ॾिसी असां थोरो चवंदा आहियूं त बाबा ही छा कंदासीं असां, ऐं असांखे थोरी खिल बि ईंदी आहे। सो तव्हांखे ईंदी आहे न, ॿुधायो मूंखे फेवरेट गानो हलायो अथऊं पंहिंजो, सो ॿुधंदासीं उन्हनि माण्हुनि सभिनी खे डेडीकेट, असांखे सुठो लॻंदो।

अस्सलाम एसन, क्या हाल है? ठीक ठाक है। अरे बाबा, 10 रुपया गुम थियण ते माण्हू उदास थींदो आहे छा? 10 रुपया त अॼुकल्ह ॿार बि नथा वठनि, महांगाई पेतरी थी वई। अच्छा, मुंहिंजी भाणी जी आहे न, नंढड़ी, उहा 10 रुपए खे डी कोठींदी आहे, डी। सो डी इज़ कंप्यूटर क्रीम, तव्हां मूंखे यादि आयो। उहा नंढड़ी आहे, सफ़ा नंढड़ी, चवंदी आहे मूंखे डी ॾियो, माना उहा 10 रुपया वठंदी आहे, समुझो था, जेके थोरा हुन खां वॾा आहिनि उहे 10 रुपया बि न आहिनि वठंदा, 50 बि नथा वठनि।